0: ಚತುರ ಏಕ ಪೇರ ಯಾ ಗೋಡಾ ಬೋಲ ಯಾ ಚತುರ ಬೋಲ
1: ಎಕ ಚತುರ ನಾರ ಕರ್ಕೆ ಸಿಂಗಾರ ಎಕ ಚತುರ ನಾರ ಬಡಿ ಹೋಶಿಯಾರ ಮೇರೆ ಮನ ಕೆ ದ್ವಾರ ಯೇ ಭುತತ ಜಾತ ಅಪ್ನೇ ಹಿ ಜಾಲ ಮೇ ಭಸತ ಜಾತ ಅಮ ಮರತ ಜಾತ ಅರೆ ಅಯ ಅಯ ಅಯ ಅಯ ಅಯ ಚತುರ ನಾರ ಬಡಿ ಹೋಶಿಯಾರ ಕರ್ಕೆ ಸಿಂಗಾರ ಅಪ್ನೇ ಹಿ ಜಾಲ ಮೇರೆ ಮನ ಕೆ ದ್ವಾರ ಭಸತ ಜಾತ ಯೇ ಭುತತ ಜಾತ ಅಮ ಹಸತ ಜಾತ ಅಮ ಮರತ ಜಾತ ಮರತ ಜಾತ ಮರತ ಜಾತ
2: हेलो नमस्कार आकाशवाणी भूज कच्छी फोनी नांजी पसंद कार्यक्रम
3: हेलो बदर सत्य विक्रम सुमंग बाजार जब बोलियो तो
2: बोलो बोलो
3: हां मेरा वर्षा ताने चोपे के वांदो ना चे थई है
2: हां चोपे के वांदो ना चे एटलो तो थई गयो है
3: वाणी काम में चालू है
2: हां बस हाने अना खपे तो फरता है थोड़ो जो अची तो वियो
3: हां थोड़ो तो अची नहीं गयो आ गई है
2: हां आ गई है पाछी अची तो
3: वर्षा जो गीतन पद जर सावन बसंत बहार
2: जरूर थी सुने दियो
3: हेलो सावन सुना है गिनी गिना
2: हाँ गिनी गिनो
3: जरा थी जस नबा पुत्र रघुवीर सिंह मयूर सिंह पुत्र दिसोनल बाहर बाहर पत्ते शांति सस्ती नबा पुत्र पुत्र राज बगिया
2: जरूर थी सुने दियो जरूर थी सुने
3: अच्छी
2: अच्छी